बेटा बोले तुम्ही सातो जनो, ए बुआरी बोले तुम्ही सातो जनो, जे मोचो बातो सुना प्रभु मोचो का तो सुना। ही बेटी बोले तो मौके नहीं, ए बेटी बोले तो मौके नहीं, जे यही कारो जो आए प्रभु यही कारो जो आए। यो सुनी बोलू ना बोलो लो मादा, ए यो सुनी बोलू ना बोलो लो मादा, जे सातो झनो सुनत

ए वांझो बोरो सो नाही करा मग जाऊ कधी या बोले प्रभू जाऊ कधी या बोले ए गिरी जमाता न गेलो ए वे ए हुडो धरून।

पुरवु खाना खुरा कदीला ई खाऊ ना बोले तो गेलो ये बे ए खाऊ ना बोले तो गेलो ये बे जे आंदा राजा तो आए पुरवु आ दिन रानी तो आए।

0: आले आले आले आले कसन होय छे ना
1: काय काजी लोग मन एथर उंडा होला आसो
2: हो ना खूबे लोग आसो
1: हो काय
2: ये भया माने के दख्तो काजी आए
1: असन
3: दखानु दखानु कितरो सुंदर लेका कसन होन गेलो से आहा ता
2: हो गायरा खिंडिक सुनुन तो देखू काय बोले से जाले हो दे गावलो असन होय से काय बोले से जाले
4: हो